0: दिसेल त्या महिलेला लाडक्या बहिणीचे अयोध्येत घालण्याचं काम झालं. त्यावेळी कोणती साधन सुचिता सांभाळण्यात आली नाही किंबहुना निवडणूक तोंडावर असताना आचारसंहितेचा भंग देखील काही प्रमाणात झाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आज काम झाल्यानंतर त्याच महिलांना 80 लाख महिलांना तुम्ही योजनेतून बाहेर कशाच्या आधारावर काढता? आता म्हणतात काही बोगस आहे, काही फेक आयडी आहेत वगैरे वगैरे, पण ते करताना त्यांचा तपास करण्याची जबाबदारी कोणाची होती? जर तुम्ही 80 लाख महिलांना योजनेतून बाहेर काढणार असाल तर त्याची जबाबदारी फिक्स करा.
1: कांग्रेस ने महायुति सरकार पर हमला बोलते हुए इस योजना को महज एक चुनावी हथकंडा करार दे दिया. कांग्रेस नेता विजय वेडेट्टीवार ने कहा कि सरकार महिलाओं के साथ विश्वासघात कर रही है, जिसका खामियाजा उसे जरूर भुगतना पड़ेगा.
2: 80 लाख महिला ज्या कमी केल्या यांचा अर्थ स्पष्ट आहे की निवडणुकीमध्ये वापर झाला, निवडणूक झाली, महानगरपालिका झाल्या, अर्ध्या जिल्हा परिषद झाल्या, नगर परिषदा झाल्या. आता लाडकी बहीण तुझा काय आमचा संबंध, बहीण तिकडे भाऊ इकडे, भाऊ खुर्चीवर बसून मस्त मजा मारतो आहे, दाबून माल खातो आहे, महाराष्ट्र लुटतो आहे, लाडक्या बहिणीला हव्यावर सोडून दिलाय, जा तू मर का वाच. 80 लाख महिला कमी केल्या तर त्यांचा तडतडाट, त्यांचा शाप या महायुतीच्या सरकारला लागेल. आणि असेच हे तडफडून ज्या महिलांचा श्राप फार मोठा असतो, ज्यावेळेस ती बोट मोडून मनातून अंतकरणातून श्राप घेते ना, त्यावेळेस यांचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही. अशी ती आता गावागावात सत्यानाश करायसाठी यांचा टपलेली आहे. ज्या दिवशी जातील निवडणुकीच्या मत मागायसाठी तर यांची पूजा तिथे करेल.
1: सरकार विपक्ष के आरोपों को बेबुनियाद बताते हुए कह रही है कि ई केवाईसी सत्यापन अभियान में 80 लाख अपात्र आवेदकों को हटाया या निलंबित कर दिया गया है, जिससे सक्रिय खातों की संख्या घटकर लगभग 2.25 करोड़ रह गई है. महाराष्ट्र की महिला एवं बाल कल्याण मंत्री अदिति तटकरे ने कहा है कि हटाए गए लाभार्थियों में 12 लाख ऐसी महिलाएं शामिल हैं जिनकी वार्षिक आय 2.5 लाख से ज्यादा है, 5 लाख ऐसी महिलाएं हैं जिनकी उम्र 65 वर्ष से ज्यादा हो गई है, 3.25 लाख महिलाओं के पास गाड़ी है और 14,000 सरकारी कर्मचारी हैं जिनसे वसूली के प्रयास पहले से ही चल रहे हैं. सक्रिय लाभार्थियों की संख्या में गिरावट के साथ इस योजना का बजट 2025-26 के 36,000 करोड़ से घटकर 2026-27 के वित्तीय वर्ष के लिए 26,000 करोड़ हो गया है.
3: हा ई केवायसी साठी दिला होता. आणि ही ई केवायसी प्रक्रिया ही फक्त ह्या लाडकी बहीण योजनेमध्ये नाही आहे, तर ज्या ज्या राज्याच्या डायरेक्ट बँक ट्रान्सफरच्या योजना आहेत, म्हणजे डीबीटीच्या योजना आहेत, ह्या सगळ्यांमध्ये ई केवायसी प्रक्रिया केली जात असते. आणि हा जो 80 लाखाचा आकडा आहे हा फक्त ई केवायसीचा नाही, यात ई केवायसीचे काही महिला असतील ज्यांनी ई केवायसी केलेली नसेल इतक्या मुदतीत सुद्धा तेही आहेत. काही आम्हाला गेल्या 10-10.5 महिन्यापासून आम्ही एक आयटी विभागाचं म्हणजे इन्कम टॅक्सचा आम्ही जो आकडा, ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्ती आहे, हा डेटा जो आहे हा आम्ही त्या ठिकाणी मागवलेला होता. त्याला साधारणपणे 10-11 महिन्याचा कालावधी गेला, तर त्या जवळपास एक 11-11.5-12 लाख हा तो डेटा याच्यामध्ये 80 लाखामध्ये समावेश आहे. याच्यात 4.5-5 लाख अशा महिला आहेत ज्या 65 वयोगटाच्या पुढे गेलेल्या आहेत, जे वयाचं निकष आहे.
1: लेकिन विपक्ष सरकार का कोई तर्क मानने को तैयार नहीं है. वो कह रहा है कि महिलाओं के साथ धोखा करने वाली सरकार को अगले चुनाव में महिलाएं ऐसा सबक सिखाएंगी कि वो कभी भूल नहीं पाएगी.
4: अगर बात करें महाराष्ट्र के वुमेन एंड चाइल्ड डेवलपमेंट मिनिस्टर अदिति तटकरे की, तो उन्होंने ये साफ कर दिया है कि सिर्फ ई केवाईसी और कड़े नियमों के तहत ये छटनी नहीं हुई है, बल्कि कई सारे क्राइटेरिया इसमें लगाए गए हैं. जैसे 2.5 लाख से सालाना इनकम जिनका ज्यादा है, वो लगभग 10 से 12 लाख महिलाएं ऐसी पाई गई है जो इस योजना का लाभ लेती थी. इसके अलावा 65 साल से ज्यादा आयु की महिलाएं भी इसमें शामिल हो गई थी, जो कि करीब 5 लाख तक चली गई थी. इसके अलावा सरकारी कर्मचारियों की संख्या भी अगर देखें तो लगभग 14,000 ऐसी सरकारी कर्मचारी महिलाएं इस योजना का लाभ उठा रही थी, जो पिछले 8 महीनों से सरकार वसूल रही है. इसके अलावा कुछ आरटीओ के रिकॉर्ड्स अगर देखें तो 4 पहिया गाड़ी जिनकी है वो भी इस योजना का लाभ ले रहे थे. ऐसे लगभग 3.25 लाख महिलाएं, जिस पर अब सरकार ये साफ कह रही है कि इस योजना का लाभ सही महिला